सदन्तो स्वस्तैस्मृतामतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखभयहारिणिका तदन्य सर्वोपकारकरणाय सदर्रचित्ता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।